धरया सिर सिर रजक संबाहे ठाकुर काहे मन भव करया ऊडे ऊढ़ आवे सैको सा तिस पाछ बचरी छरिया तिन कवन खलावै कवन चुगावै मन मह सिमरन करया